मुगच्छा ऐकोप्यानो कुम्निनात कार्यक्रमात आव लिडिया रॉड्रिगस उजरे तुमका समय इस्तांग नमस्कार कुम्निनात कार्यक्रमात आतामी ऐकोव्या पहिलिंगीत साहित्य रोशन क्रास्तानी लॉयड रेगो संगीत विनिल वेगस गायलेले जावन आसात प्रज्योत डेसा गीत तुझो मोग मका आसला

मुखले गीत साहित्य लॉयड रेगो, संगीत विनिल वेगस, गायलेले जाऊन असात प्रज्योत डेसा आणि मेघना सल्डाना, गीत जीनियंत ये

या गीता सवे आईचे ये कार्यक्रम संपयता हूँ मुकल्या कोंगनीनाथ कार्यक्रमान मिलता देव बरे करूँ इदोल वरेक कोंगनी पदा कोंगनीनाथ कार्यक्रम ऐकून असल्यात ऐकून रावात रेडिओ निनाद 90.4 FM हे जनमनाचे नाद तरंग

0: मुगच्छा ऐकोप्यानो कुम्नीनाथ कार्यक्रमात आव लिडिया रॉड्रिगस उजरे तुमका समय इस्तांग नमस्कार कुम्नीनाथ कार्यक्रमात आता आमी ऐकोव्या पहिलं गीत साहित्य रोशन क्रास्तानी लॉयड रेगो संगीत विनिल वेगस गायलेले जावन आसात प्रज्योत डेसा गीत तुझो मोग मका आसला
1: तुझ

देशमुखले गीत, साहित्य लॉयड रेगो, संगीत विनिल वेगस, गायलेले जाऊन असात प्रज्योत डेसा आणि मेघना सल्डाना, गीत जिनियंत येत.

या गीता सवे आई कार्यक्रम संपयता मुकल्या कोंगनीनाथ कार्यक्रमान मेलता देव बरे करू. येदोळ वरेक कोंगनी पदा कोंगनीनाथ कार्यक्रम ऐकून असल्यात ऐकून रावात रेडिओ निनाद 90.4 FM हे जनमनाचे नाद तरंग.